नमस्कार श्रोते हो, FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आज शुक्रवार 10 जुलै 2026. आजच्या प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6 वाजता आहेत. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदीतून बातम्या.

5.5 मेगाहर्ट्स वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत। सकाळचे 6:05 झालेत। ऐकूया अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत नामदेव महाराज यांची भक्तीपरचना शिवानंद पाटील यांच्या स्वरात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात संत नारायणबुवा यांची भक्ती प्रचना. संगीत निर्देशन आहे दीपक पाटेकर यांचं.

आताच आपण संत जनाबाई यांची भक्तिपर रचना ऐकलेत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत होता राम फाटक यांचं.

अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या सुरात संत तुकाराम महाराज यांची भक्ती प्रचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं।

0: अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

0: अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया महादेव शहाबाजकर आणि सहकारी यांच्या स्वरातील ही भक्ती प्रचना।

कार्यक्रमाशेवटी ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीत रचना लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

या देशभक्तीपर गीत गीताबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:40 झालेत, प्रसारित करीत आहोत कृषी संपदा हा कार्यक्रम. यात ऐकूया सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे याविषयी डॉक्टर आतिश पाटील यांनी दिलेली माहिती.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बंधूंनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे ज्या काही भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांमध्ये सकारात्मक बदल होतात व त्याच्यामध्ये सुधारणा होते. भौतिक गुणधर्म सुधारण्यामुळे जमिनीची जी धूप आहे तर ती धूप आटोक्यात आणली जाते. प्रत्येक वर्षी जर आपण पाहिलं तर हे जे धुपीचं प्रमाण आहे तर ते 6 ते 7 टन प्रति एकर पासून हे जी काही आपली जमिनीचा भूपृष्ठाचा जो थर असतो सुपीक थर असतो तो सुपीक थर पावसाळ्यामध्ये तो पाण्याच्या माध्यमातून हा वाहून जातो. म्हणजे काय 2 ते 3 इंच मातीचा थर तयार होण्यासाठी निसर्गामध्ये जवळपास 500 ते 1000 वर्ष लागतात. म्हणजे एवढ्या वर्षाची जी मेहनत आहे ती फक्त आपल्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आपण ती घालवतो व आपली जमिनी नापीक होते. म्हणजे जमिनीचा धूप कमी होण्यामध्ये सेंद्रिय खतांचा किंवा सेंद्रिय कर्बाचा महत्वाचं कार्य आहे. आणखीन महत्वाचं कार्य म्हणजे काय, आपण जी काही रासायनिक खतं टाकतो तर ती रासायनिक खतांचा महत्वाचा म्हणजे नत्राचा जो ऱ्हास आहे तर तो निचऱ्याचा द्वारे ऱ्हास होत असतो. म्हणजे पाण्याचा संपर्क जेव्हा नत्र येतो आणि पाण्याचा जर निचरा जास्त होत असेल तर तो नत्र सुद्धा आपला वाया जातो. तर अशा वेळी जर त्या जमिनीची जडणघडण जर चांगली असेल तर तो नत्राचा ऱ्हास कमी होईल व नत्र जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध होईल. म्हणजे आपला रासायनिक खतांवरती जो अतिरिक्त खर्च आहे त्या खर्चामध्ये सुद्धा आपण कमी होऊ शकतो. आपला जमिनीचा जो सामू आहे तो सामू उदासीन राहू शकतो. उदासीन सामू म्हणजे काय, आपल्या जमिनीचा सामू हा 7.5 ते 7.5 ह्याच्यामध्ये राहायला हवा. कारण ह्याच्यामध्येच ह्या सामूच्या अवस्थेमध्ये आपले जे अन्नद्रव्य आहेत ते पिकाला सहजरित्या उपलब्ध होतात. आपल्या जमिनीची जी आघात प्रतिबंधक क्षमता आहे ती वाढते. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये वातावरणाचे जे काही बदल होत आहेत ते अनुभवत आहोत. म्हणजे पावसाळा संपला तरी सुद्धा आता पाऊस यायला लागलाय किंवा हिवाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जी थंडी पडत आहे तर ह्या अतिरिक्त पावसाचा अतिरिक्त थंडीचा ह्या जमिनीवरती परिणाम होत असतो. या अतिरिक्त पावसामुळे जमिनीची धूप होत असते, खतांचा निचरा होत असतो आणि या थंडीमुळे काय होतं की जे जीवजंतू आहेत त्याची सुद्धा कार्यक्षमता कमी होत असते. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण सेंद्रिय कर्बाचं जर व्यवस्थापन केलं तर हे जे काही दुष्परिणाम आहेत वातावरण बदलाच्या शेतीवरती तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्याच्यावरती निर्बंध आणू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचे जे काही आरोग्य आहे तर ते आपण सुस्थितीत राहण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे सूक्ष्म जीव आहेत की जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं कार्य करतात तर त्यांना आपण ऊर्जा देऊ शकतो आणि त्याची जी जनन क्षमता आहे तर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते व एकंदरीत जमिनीचे जे काही आरोग्य आहे तर ते आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्बाची मदत होते.
1: आताच आपण कृषी संपदा या कार्यक्रमात सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे याविषयी डॉक्टर आतिश पाटील यांनी दिलेली माहिती ऐकलीत. याबरोबरच कृषी संपदा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेच रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्प्टम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षणं असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की याच्यामध्ये काही कारणं धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले का या दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहेत. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे, जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलेला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्प्टम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्प्टम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्प्टम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहे
0: डॉक्टर. लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
1: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी, आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
0: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
1: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्समध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन, की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यावरनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
0: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
1: बिलकुल.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारण जाणून घेऊया. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरण असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याच वेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात. म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन नाडोळे.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळा
3: FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेत.
4: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
5: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक
4: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
5: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
4: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12-2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालका

0: आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-81999.
2: श्रोतेहो, जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. पुणे केंद्रावरून 7:10 प्रादेशिक बातम्या आणि आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सहक्षेपित होईल. 7:40 प्रसारित होईल प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगिळ आणि सन्स. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:45. दिल्ली केंद्रावरून 8:00 सहक्षेपित होतील समाचार प्रभात हिंदी बातम्या. 8:15 भावसरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पुणे केंद्रावरून 8:30 सहक्षेपित होतील राष्ट्रीय मराठी बातम्या. 7:40 या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल 8:40. मुंबई विविध भारती केंद्रावरून विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील 9:00. 10:00 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11:00.

आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून दुपारी 12 वाजता सहक्षेपित होईल वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा कार्यक्रम. दुपारी 1 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. या दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित होतील आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. 5:30 सहक्षेपित होतील युवावाणी हा युवा मित्रांचा कार्यक्रम.

सहावाजून 10 मिनिटांनी विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. आकाशवाणी महाराष्ट्र वाणीवरून 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचे कार्यक्रम आणि 7:15 वृत्त विशेष सहक्षेपित होईल. ग्रामीण संवाद आपण ऐकू शकाल 7:30. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून 8:05 सहक्षेपित होतील राष्ट्रीय मराठी बातम्या. विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील 8:15. दिल्ली केंद्रावरून 8:45 सहक्षेपित होतील समाचार संध्या हिंदी बातम्या. रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दिल्ली केंद्रावरून 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित होतील. त्यानंतर ठीक 11:10 आमचे आजचे प्रसारण समाप्त होईल. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची.

एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7 वाजलेत.

एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7:05 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
4: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
6: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहतय, टाकी बंद कर.
7: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या

0: भक्तिमय वातावरणात आगमन आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी 1000 भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंचमंडळ दिंडी क्रमांक 8 हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर

0: ज्ञानेश्वर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरतपणे असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा, पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे

0: गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: वॉचमॅन वॉचमॅन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 10 जुलै 1992. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट 2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोरू इथून प्रक्षेपण करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांचा जन्म 10 जुलै 1950. लिटिल मास्टर या उपाधीनं सन्मानित झालेले ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1948. ज्येष्ठ साहित्यिक G.A. कुलकर्णी यांचा जन्म 10 जुलै 1923. 10 जुलै 1913 कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. ज्येष्ठ पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं 10 जुलै 2005 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो.
2: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली आहे हो. तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो नाही
1: हो. पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात. परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
2: आपल्या महिला करतात.
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
2: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
2: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने, आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
2: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर

0: 63% 63% वाढला आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा हा, किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा

0: यामध्ये खरंच एक वेगळा वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्यासमोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाचे किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
0: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो, निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शोवरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीममधील अनेक जण हे स्वतः ॲक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300 हून अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
0: आणि हे सगळं विना मोबदला सर
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात

0: एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲक्च्युली सुप्तगुण आहेत किंवा जे आहेत, पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंतर खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत पुनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुणा गाडगीळ आणि सन्स हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुणा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुणा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुणा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.

0: लोकांच्या दागिन्यांची क्रेज आता वाढत आहे. लग्न समारंभासाठी वेगळे भारदस्त दागिने, कधी खास प्रसंगी वापरण्याची स्पेशल डायमंड ज्वेलरी, महिला ऑफिसला जातानाही नाजूक असे हिऱ्यांचे दागिने वापरतात. पण हिऱ्याचं मूल्य आणि आकर्षण आहे ते त्याचे कट्स आणि आकार यामुळे. यासंबंधी त्याच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आमच्या श्रोत्यांना सांगा की हिऱ्यांमध्ये जे वेगळे वेगळे कट असतात ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यानुसार त्याचा दर कमी जास्त का होतो.
1: छान प्रश्न आहे, कारण श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळे कट्स असतात, नाही तर नॉर्मली आपण राऊंड ब्रिलियंट कट एवढं एकच म्हणतो. आता बाकीचे जे कट्स आहेत ते प्रिन्सेस कट आहे जो स्क्वेअर आकाराचा असतो, एम्ब्रॉयडर्ड आहे जो रेक्टॅंग्युलर आकाराचा असतो, ओव्हल आहे जो लंबगोल असतो, त्यानंतर पियर कट म्हणतो जो आपण बदामाच्या आकाराचा म्हणजे हार्टच्या आकाराचा नाही बदामाच्या आकाराचा हार्ट कट तर असतोच असतो. त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याचे साईड जे आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्या ऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या गुलाबासारखं ते दिसतं आणि त्याच्यामध्ये 3 ते 24 वेगवेगळे प्रकारचे कट त्याच्यावरती दिलेले असतात. आणि जेव्हा ब्रिलियंट कट म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 50 कट दिलेले असतात, पण रोज कटमध्ये जनरली 3 ते 24 कट असतात. ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र की त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे कट्स पाहिजे असतील, वेगवेगळ्या आकाराचे डायमंड पाहिजे असतील, तर त्याच्याकरता वेगळी किंमतही मोजावी लागते.
0: मोडक साहेब, हिऱ्यांचे कट्स कसे असतात ते आपण सांगितलं, आता आम्हाला हेही सांगा की छोट्या आणि मोठ्या हिऱ्यांमध्ये कट्स वेगळे का असतात, त्याचं थोडं आम्हाला वर्णन करून सांगा.
1: आता मगाशी सांगितलेल्यामध्ये आणखीन एक आपण प्रकार सांगायचं राहिलो, म्हणजे तो स्पेशली केला जातो हार्ट कट, म्हणजे जो काय प्रेमाचं सिम्बॉलिक हार्ट असतं त्या आकाराचा हिरा. आणि आपण काही दिवसांपूर्वी वाचलं असेल की ढोलकिया साहेबांनी सुरतच्या मोदी साहेबांना भारताच्या नकाशाच्या आकाराचा हिरा कट करून दिलाय, म्हणजे आता इंडियन मॅप कट पण क्रिएट झाला इंडियामध्ये. आता जे छोटे हिरे असतात जे जडवले जातात दागिन्यांमध्ये ते जनरली ब्रिलियंट कटचे असतात, म्हणजे राऊंड ब्रिलियंट टाईपचेच असतात. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आकार बनवणं खूप अवघड असतं, कारण की खूप छोटा हिरा असेल तर त्यामध्ये हे आकार कळूनही येणार नाहीत. मी जे मगाशी म्हटलं फॅन्सी प्रिन्सेस असेल किंवा आणखीन ओव्हल असेल किंवा ट्रायल असेल किंवा आणखीन रोज कट असेल तर हे कट दिसणार नाही, त्यामुळे ते जनरली राऊंड ब्रिलियंट कटच असतात. आणि जे मोठे म्हणजे त्याच्यातल्या एखाद्या दागिन्यात एक मेरुमणी आपण म्हणतो की त्यातला मोठा खडा जो असतो किंवा पेंडंटमध्ये सेंटर पीस जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे कटचे आणि वेगवेगळ्या आकाराचे डायमंड वापरले जाऊ शकतात. पण जे छोटे छोटे डायमंड जडवलेले असतात ते मात्र जनरली राऊंड ब्रिलियंट कटचेच असतात.
0: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना डायमंडमध्ये कसे कट्स असतात आणि का असतात, त्याप्रमाणे हिऱ्यांचा दर कसा बदलतो आणि हे जे कट्स आहेत त्यांचे प्रकार कोणते याविषयीची संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: दागिना सोन्याचा सोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुना गाडगीळ आणि सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झालीत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.
4: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
5: के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
4: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
5: मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
4: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळा NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित

0: अधिक माहितीसाठी संपर्क
1: 98814 00434 किंवा 98509 81 999.
2: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हंसराज वैद्य यांचं भावगीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत आहे नंदू.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-81999.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजन लाखे यांचं भावगीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. संगीत आहे नंदू.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-81999.
2: कार्यक्रमा शेवटी ऐकूया अशोक पत्के यांचं भावगीत. वैशाली सावंत यांच्या स्वरात संगीत आहे रेखा गंधेवार यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत समाचार प्रभात हिंदी बातम्या.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल नंदुरबार बिझनेस सेंटर सुरत बायपास रोड नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98 14 00 434 किंवा 98 509 81 999.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मजा फिनानी जोगळेकर यांच्या स्वरात इंदिरा संत यांचं भावगीत. संगीत आहे गिरीश जोशी यांचं.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-81999.
2: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं भावगीत. संगीत आहे शांक नील यांचं.

या भावगीताबरोबरच भावसरगम हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. ठीक 8:30 पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी

च्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली, तसंच खुल्या, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या

आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल, असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSVचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो, असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावर

चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7-सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळच्या 8:40 झालीत, ऐकूया भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उमाकांत कानेकर यांचं भावगीत. शोभा गुरटू यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मजा फिरानी जोगळकर आणि अमेय दाते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं भावगीत. संगीत आहे मयूर पै यांचं.

कार्यक्रमा शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं भावगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

या भावगीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 9 वाजता आहेत. ठीक 9 वाजता मुंबई विविध भारती केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम.

0: FM 100.5 मेघाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, ऐकूया साहित्य सौरभ या अंतर्गत रेखा मराठे यांची पूनम बेडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कवयित्री रेखा मराठे यांच्याशी पूनम बेडसे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम. चला तर ऐकूया साहित्य सौरभ. सखी कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना पूनमचा सस्नेहपूर्वक नमस्कार. रसिक हो साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आपण दर शुक्रवारी वेगवेगळ्या कवयित्रींना, कवींना भेटत असतो आणि आज अशीच एक कवयित्री आपल्या आकाशवाणी धुळेच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. त्यांचं नाव आहे रेखा मराठे. त्यांचा अल्पसहा जो परिचय आहे तो आपण त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत. मॅडम, तुमचा परिचय आपल्या सगळ्या श्रोत्यांना करून द्या.
5: नमस्कार, मी सौ रेखा वाल्मिक मराठे, पूर्वाश्रमीची

0: श्रीमती रेखा मिठाराम पाटील। मी स्वतः MA BEd DEd अशी माझी शैक्षणिक पात्रता आहे आणि मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे।
1: अच्छा, बरं, मग आता तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहात, मग तुमचं बालपण नेमकं कुठे गेलेलं?
0: माझं बालपण अमळनेर तालुक्यातील मारवड या गावी गेलं। माझे वडील सालगडी म्हणून काम करत असत, म्हणून बऱ्यापैकी आम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं।
1: बरं,
0: पण जिद्द होती शिकावं करावं। आमच्या बाई जेव्हा आम्हाला शिकवायच्या ना, तेव्हा मलाही वाटायचं आपणही असंच खुर्चीवर बसून आपल्यालाही शिकवायला मिळेल का। स्वप्न होतं आमचं ते नोकरी, मला शिक्षिकेची नोकरी मिळावी, हेच माझं बालपणापासूनचं स्वप्न होतं।
1: बरं, आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे तुम्ही तुमचा बालपणीचा जो काही प्रवास आहे तो सांगत असताना अतिशय खडतर प्रवास आहे। खडतर प्रवासातून मग तुम्ही किती भावंड?
0: आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ, आम्ही तिघं भावंड वडिलांसोबत शेतात कामाला पण जात असू। आई वडिलांसोबत शेतात काम करून फावल्या वेळेत अभ्यास करत असू, मात्र आम्ही तिघही फार अभ्यास होतो।
1: अरे वा, खूपच छान। मग आज त्या बालपणातून तुम्ही खूप पुढे आलेला आहात आणि हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही आज मुख्याध्यापिका आहेत, आणि मग तुमची बहीण, तुमचे भाऊ?
0: माझी बहीण सुद्धा BA इंग्लिश आहे, परंतु ती गृहिणी म्हणून कार्यरत आहे। माझा भाऊ केमिस्ट्री विषयातून MSc पदवी घेऊन तो आता एका कंपनीचा ब्रँच मॅनेजर आहे।
1: क्या बात आहे। मग म्हणजे पूर्वीचा जर आपण विचार केला तुमच्या बालपणाचा, तर तेव्हा हलाखीची परिस्थिती आणि त्या परिस्थितीमधून तिघं भावंडांना शिकवणं आणि वडील तुमचे सालगडी म्हणून काम करत होते, म्हणजे अतिशय परिस्थिती बिकट होती, त्या परिस्थितीतून तुम्ही पुढे आलात आणि आज इतर मुलांना तुम्ही उद्याचं भविष्य, उद्याचं भारत घडवण्यासाठी या तरुणांना तुम्ही तयार करत आहात। काय वाटतं बरं तुम्हाला आज शिक्षकी पेशामध्ये असताना?
0: अतिशय अतिशय आनंद होतो। माझं जे स्वप्न होतं शिक्षिका होण्याचं आणि तेच भगवंत कृपेने मला मिळालं। आणि चिमुकल्यांना, मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली आणि जिल्हा परिषदच्या शाळेतच नोकरी करते। माझं एकच स्वप्न आहे आता की जशी मी एका सालगड्याची मुलगी शिक्षिका झाले, तशा माझ्या प्रत्येक बॅचला मिनिमम दोन मुली तरी शिक्षिका, एखादी मुलगी डॉक्टर तरी व्हायला पाहिजे। गरीबाच्या लेकरांना मी शिकवते ना, तर मलाही वाटतं की यांच्यातून भविष्यात 15-20 वर्षांनी त्या येतील पळत पळत माझ्याजवळ आणि म्हणतील, बाई मी आज शिक्षिका आहे, बाई मी आज वकील आहे, हेच स्वप्न आहे माझं।
1: क्या बात आहे। म्हणजे तुम्ही लहानपणी बघितलेलं स्वप्न होतं की मला शिक्षिका व्हायचं आहे, आणि तुम्ही शिक्षिका झाल्यात, तुमचं स्वप्न तुम्ही सत्यात उतरवलं, तसंच तुमच्या विद्यार्थिनींना सुद्धा तुम्ही घडवत असताना म्हणजे तुमचं तन मन धन लावून तुम्ही आज काम करत आहात, आणि त्याच अनुषंगाने जर बोलायचं झालं तर नक्कीच तुमच्या विद्यार्थिनी सुद्धा आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि होतील अशी आपण आशा बाळगूया। आणि तुमच्या साहित्य प्रवासाकडे वळत असताना तुम्हाला विचारावंसं वाटतं की पहिली कविता जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होत्या?
0: मी सुरुवातीला लेख लिहिण्याचा प्रयत्न केला, मी DEd ला असताना संपादकीय लेखन केलेलं आहे।
1: बरं,
0: मी नागपूरला DEd कॉलेजला होती, तिथे मी वर्तमानपत्रा म्हणून लेखन केलेलं आहे, पण तेव्हा मी कविता नव्हती लिहित। कवितांचा छंद मला या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कोरोना काळात वेळच मिळत गेला, त्यावेळेस मी सुरुवातीला चारोळ्यांचं लेखन केलं आणि हळूहळू काव्यलेखनाकडे वळतली।
1: क्या बात आहे। मग ह्या साहित्य प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही कविता लिहायला सुरुवात केली, मग तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं असेल
0: कविता लेखन प्रवासात? सर्वप्रथम मला माझी मुलगी की जी आज डॉक्टर आहे ती, आणि माझे पती। मी जेव्हा कविता लिहायची त्यांना वाचायला द्यायची आणि ते म्हणायचे, मुलगी म्हणायची, मम्मी तू छान लिहिलं ग, पण यातलं बऱ्यापैकी मला काही कळत नाहीये असं ती म्हणायची। कारण मला अहिराणी जास्त, आम्ही अहिराणीच बोलायचो लहानपणी, आता मी मराठी वगैरे शाळेच्या माध्यमातून बोलायला लागली, परंतु अहिराणी भाषेवर माझं जास्त प्रभुत्व आहे आणि मला फार प्रिय पण आहे अहिराणी भाषा। मग मी पहिली कविता लिहिली अहिराणीतून, मना भोया आबा, म्हणजे माझ्या वडिलांना आम्ही आबा म्हणायचो।
1: बरं,
0: मग ती कविता माझ्या मिस्टरांना वाचायला दिली, माझ्या बहिणीला वाचायला दिली, तिला रडायलाच आलं। माझ्या मिस्टरांपेक्षा माझ्या बहिणीला ती कविता फार भावली आणि तिला ती कविता वाचून रडायला आलं आणि ती म्हटली की, रेखा तू तर सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उतरवलास, हेच वाक्य तिच्या तोंडातून निघालं.
1: खूपच छान. म्हणजे वडिलांविषयी बोलताना आजही आपलं हृदय जे आहे ते भरून येत असतं. मग आता ऐकवणार का तुमच्या वडिलांवरची कविता?
0: मला खूप आनंद होईल, कारण की माझे वडील सालगडी होते आणि त्यांनी मला आज शिक्षिका बनवलं. खूप

0: माझी फी भरायला सुद्धा पैसे नसायचे मॅडम त्यांच्याकडे. त्यांनी कशी भी फी भरली हे माझं मला माहिती आहे. म्हणून मी त्यांच्यावरची पहिली कविता लिहिली, दुसरी कविता माझ्या सासऱ्यांवर लिहिली, मी वडिलांवरची कविता आता वाचून दाखवते. म्हणी कविताना नाव शे मना भोया आबा. मना आबा म्हणजे नाव सारखाच मिठाराम, लहान थोर सर्वासले मन फाईन करे राम राम. मना आबा दिनभर वावरमा काम करीसन वये गामे गाम. मना आबा दिनभर वावरमा काम करीसन वये गामे गाम. इथलं करीसन बी कधीच कापूस मिरचीले नाही भेटना दाम. आबानी जवळ या देस, आबानी जवळ या देस, तवं एक एक डोळ्यामा दोन दोन धारा. स्वतः कायम खड्डामा जाय पण आमनी नावले द खडा किनारा. वावरमा बारा धरे तवय ढोरनागत थकी जाय. वावरमा बारा धरे तवय ढोरनागत थकी जाय पण मना बक्षिसे दखीसन डोळ्यामयी आश्रुढ आहे. आबा तुम्ही कीर्ती मोठी तुमना जमाना घ्या माटीमा. आबा तुम्ही कीर्ती मोठी तुमना जमाना घ्या माटीमा पण तुमना लेकरे बाळे जीव तसा सोनाने थाटीमा. तुमना जीववर आम्ही जपतसा ते गम्मा गोर. तुमना जीववर आम्ही जपतसा ते गम्मा गोर. मागना दिन याद करो मग कयस तुम्ही पुण्याई थोर. मग कयस तुम्ही पुण्याई थोर.
1: क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे वडिलांची महती काय आहे ते तुमच्या कवितेच्या माध्यमातून तुम्ही अप्रतिम अशी मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. जेव्हा तुम्ही ही कविता वाचत होता तेव्हा कुठेतरी माझं सुद्धा मन गहिवरून आलं आणि तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जरी श्रोत्यांना दिसत नसले पण तरी तुमच्या शब्दांमधून ते सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचलेलं आहे. खरंच वडील आणि मुलीचं नातं एक वेगळंच असतं आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतं असं नसतं. तुम्ही त्यांच्या संपूर्ण कष्टाची जाण ठेवणं तुमच्या कवितेच्या स्वरूपात त्यांना मांडलेलं आहे. म्हणजे तुमच्या त्या ओळी खरंच मनाला भावल्यात की तुमचे मुलं आज सोन्याच्या थाटीमध्ये जेवता आहेत. खूप छान, मनाला स्पर्श करून गेलं. तर बरं मॅडम, तुम्हाला लिखाण करत असताना वेळ केव्हा मिळतो? बरं,
0: मला वेळ बरेचदा रविवारच्या सुट्टीच्या दिवशीच मिळतो, कारण शनिवारी पण हाफ डे असल्यामुळे धावपळ असते. रविवारी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये मी जास्तीत जास्त लेखन करत असते.
1: बरं, मग तुमचं रुटीन साधारण कसं असतं?
0: माझी शाळेची वेळ 10 ते 5 आहे. मी खेड्यावर अपडाऊन करते अमळनेरहून, तर सकाळी 9 वाजता जावं लागतं. सकाळी 9 ते 6 पूर्ण वेळ मी बिझी असते. मग 6 नंतर घरकाम वगैरे सगळं, म्हणून मला सोमवार ते शनिवार पर्यंत वेळ हा नसतोच. मग रविवारी आणि किंवा उन्हाळी सुट्टीत माझं जास्तीत जास्त लेखन होत असतं.
1: बरं, मग हा साहित्याचा प्रवास करत असताना तुम्हाला घरून कशा अडचणी येत गेल्या?
0: घरून मला बऱ्याच अडचणी येत गेल्या. वेळ मिळायचा नाही आणि कधी ज्यावेळेस मला 2-4 ओळी सुचल्या त्यावेळेस त्या लगेच लिहायला वेळ मिळायचा नाही. मग दुसऱ्या वेळेस यमक जुळायचं नाही. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा यमक जुळायचं नाही. अशा अडचणी येत गेल्या. मग मी काय करत गेले की बऱ्यापैकी माझ्या कविता शाळेसाठी समर्पित आहेत. मग तिथं मला वेळ मिळायचा, त्या 4 ओळी मी बराबर लिहून टाकत. जेव्हा मला सुचायच्या की आता नोकरीच्या संदर्भात लिहायचंय, शाळेसंदर्भात, माझ्या विद्यार्थ्यांसंदर्भात, तेव्हाच्या तेव्हा 4 ओळी मी लिहून काढायची. मग त्या 4 ओळींच्या 50 ओळी करण्याला मला रात्री अगदी 1 तासात मी करून टाकायची.
1: क्या बात आहे,
0: खूप. माझ्या नोकरीवर सुद्धा मी कविता लिहिलेली आहे.
1: अरे वा, मस्त. मग मॅडम, तुमचे प्रकाशित झालेली काही पुस्तकं असतील, कुठली कुठली आहेत त्यामध्ये?
0: माझ्या चतुरंग ह्या चतुरंग याच्यात महिलांसाठी असतील, माझ्या मैत्रिणींसाठी असतील, माझ्या नोकरीविषयक किंवा नातेसंबंध विषयक, थोर पुरुषांविषयक अशा कविता आहेत. आणि एक स्वतंत्र बालकविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे फुला मुलांची शाळा. मग त्यात पहिली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कविता आहेत. मग त्यात प्रत्येक धड्यावर मी कविता केलेल्या आहेत. त्या कविता करण्यासाठी मला स्वतंत्र असा वेळ नाही लागला मॅडम. त्या कविता मी मग त्यात नद्या धरणे आहेत, प्रत्येक प्राणी आणि त्यांच्यासाठी निवारे आहेत, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कोणती पिके येतात, एक आयुर्वेदाची खान म्हणून माझी कविता आहे. तर त्या कवितेमध्ये प्रत्येक औषधी वनस्पती आणि ती कोणत्या रोगावर उपयुक्त आहे अशा कविता आहेत. म्हणजे आमच्या प्रत्येक धड्यावर मी कविता लेखन केलेलं आहे. कवितेतून मुलांना तो धडा सोपा कसा समजून जाईल यासाठी वेगळा वेळ मला खर्चावा लागलाच नाही मॅडम.
1: क्या बात आहे. म्हणजे हे कवी मन जर असलं तर नक्कीच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप उपयोगी होत.

0: असतं आणि ते तुमच्या कवितेंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढे कुठली कविता ऐकवणार आता?
1: आता पुढची म्हणजे माझं स्वप्न सत्यात उतरवणारी कविता आहे माझी नोकरी. माझी नोकरी आहे माझ्यासाठी खास, माझी नोकरी आहे माझ्यासाठी श्वास, त्यामुळेच मी जगते आज जीवन खास. बरेचदा होते नोकरीमुळे कमालीची धावपळ, बरेचदा होते नोकरीमुळे कमालीची धावपळ, पण लगेच मन प्रसन्न होते पाहून माझ्या चिमुकल्यांची पळापळ. शिक्षिका बनण्याचे स्वप्न लहानपणीच होते रंगवले, शिक्षिका बनण्याचे स्वप्न लहानपणीच होते रंगवले, आणि खो खोच्या प्रमाणपत्रामुळे ते प्रत्यक्षात साकारले. अध्यापनात उत्साह संसारतो चिमुरड्यांना पाहून, बालपणीची मी जगून घेते क्षणोक्षणी त्यांच्यातून. माझ्या चिमुकल्यांच्या स्वप्नपूर्तीचा घेतलाय मी मनोमनी वसा. बरं का मॅडम? माझ्या चिमुकल्यांच्या स्वप्नपूर्तीचा घेतलाय मी मनोमनी वसा, त्यांच्या कोवळ्या मनावर उमटू पाहते संस्कारांचा ठसा. ज्या परिसरात मी विद्यार्थी बनून बागडले, त्याच परिसरात आज शिक्षिका बनून शिकवले. यापेक्षा धन्यता आता मानू मी पामर कशाने, यापेक्षा धन्यता आता मानू मी पामर कशाने, गजानना उत्तमच कार्य घडू दे माझ्या या हस्ताने, गजानना उत्तमच कार्य घडू दे माझ्या या हस्ताने.
0: क्या बात है.
1: एका गोष्टीचा आनंद आहे की माझं माहेर मारवड तिथं मी शिकली, त्याच शाळेत मी काही दिवस नोकरी पण केलेली.
0: अरे वा, म्हणजे हा योगायोग प्रत्येकाच्या नशिबात नसतो. आणि ज्या शाळेमध्ये आपण शिकतो तिथे आपण आपलं बघितलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं तेव्हा तर खरंच म्हणजे शब्द सुद्धा निशब्द होतात. बरं मॅडम, तुम्ही म्हणालात की तुमचं चतुरंग नावाचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामागची नेमकी संकल्पना काय आहे?
1: त्या पुस्तकात सुरुवातीला मी कॉमन कविता लिहित गेली, मग त्याच्यात महापुरुषांच्या संबंधित कविता आहेत, कारण की आमच्या शाळांमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, तर त्यांची माहिती कवितेच्या माध्यमातून मी मुलांना देत गेली आणि मग ती चिरकाळ त्यांच्या स्मरणात राहू लागली.
0: अच्छा.
1: पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्या कविता मुलांना शिकवताना त्यांना जनरली चित्रपटातील चाली जास्त लक्षात राहतात, म्हणून मी त्या चालींवर कवितांच्या चाली लावून दाखवल्या.
0: अरे वा,
1: आज कविता शिकवली तिसऱ्या दिवशी मुलं तोंडपाठ मला कविता म्हणून दाखवायचे.
0: वा,
1: मग नंतर मीच कविता लिहायला लागली. माझ्या कविताही बऱ्यापैकी चित्रपटाच्या चालीवर आहेत.
0: बर,
1: माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे ओढ शाळेची. काय सांगू बाई मला काम सुटना, कस सांगू बाई मला शेत सुटना, मित्र आज माझे बघा अभ्यासात दंग, मित्र आज माझे बघा अभ्यासात दंग, माळरानी पळतो मी बकऱ्यांच्या संग, कसा भरू जीवनात बाई मी रंग, भुकेल्या या पोटाने स्वप्न केले भंग, दारिद्र्याशी गाठ माझी सुटा सुटना, काय सांगू बाई मला काम सुटना, कस सांगू बाई मला शेत सुटना, शाळेतली पोर भुर गाडीतून जाती, माझ्या गाडीवर मात्र कोळशाच्या पोती, दोस्तांच्या आठवणीने रडत बसतो राती, नादारीने केली माझ्या स्वप्नांची माती, आशेचा किरण मला भेटता भेटना, काय सांगू बाई मला काम सुटना, कस सांगू बाई मला शेत सुटना, पोर शाळेत जातात हसत खेळत सारी, गणवेशात एक रूप दिसतात भारी, शाळेच्या दिवसांची रंगत असते न्यारी, गप्पा गोष्टी करतात पोर आणि पोरी, नशिबाची रेघ माझी उठा उठना, नशिबाची रेघ माझी उठा उठना, काय सांगू बाई मला काम सुटना, कस सांगू बाई मला शेत सुटना.
0: अरे वा, खूपच छान.
1: या कवितेबद्दल सांगते मॅडम, मी माझ्या निमगवांच्या शाळेमधला एक वर्ग अभ्यासिकेसाठी दिलेला आहे. तिथं माजी विद्यार्थी अभ्यास करतात, त्यांचं एक स्वप्न आहे आपण एमपीएससी यूपीएससी क्रॅक करावं. त्या मुलांना माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी 5,000 रुपयाचे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं दिले. मग ते जेव्हा अभ्यास करतात

0: त्या विद्यार्थ्यांना माझी ही कविता समर्पित आहे. आणि माझे सहावी सातवीची मुलं शेतात जातात, मग मी त्यांना म्हणते का रे गणेश तू आज शाळेत नाही आला, ते म्हणतात बाई मी बकऱ्या चारायला गेलो होतो. मग त्या मुलांना बघून मला ही कविता सुचली, मी सायंकाळी घरी आली आणि तात्काळ ही कविता लिहिली. त्याच्यात शब्द आहेत, मित्र आज माझे बघा अभ्यासात दंग, माळराणी पळतो मी बकऱ्यांच्या संग, कसा भरू जीवनात बाई मी रंग, भुकेल्या या पोटाने स्वप्न केले भंग.
1: म्हणजे मुलांच्या जागेवर जाऊन त्यांची व्यथा मांडणं हे फक्त एक कवी म्हणच लिहू शकतो. आणि बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी, ते तुमच्या कवितेच्या माध्यमातून मुलांच्या छोट्या छोट्या कल्पना काय असतील, संकल्पना काय आहे, ते तुम्ही अप्रतिम अशा मांडलेल्या आहेत. बरं, तुमचं दुसरं पुस्तक तुम्ही म्हणालात की फुला मुलांची शाळा, हां, हे पुस्तक जेव्हा तुमचं प्रकाशित झालं, म्हणजे बरेच वर्ष झालेत का त्याला?
0: तर 3 वर्ष झालेत त्याला प्रकाशित.
1: 3 वर्ष झालेत. बरं, मग हे पुस्तक जेव्हा तुम्ही लिहिलं, म्हणजे ह्या पुस्तकाला फुला मुलांची शाळा हे नाव देण्यामागची नेमकी संकल्पना काय होती?
0: मीच फुलांना शिकवते आणि मुलांनाही शिकवते. ते मुलं फुलं कसे बनतील हे मला बघायचंय आणि मी पुस्तकाचं नाव फुला मुलांची शाळा दिलं.
1: बरं, मग तुम्हाला खूप सारा विचार पण करावा लागला असेल ना जेव्हा तुम्ही पुस्तकासाठी शीर्षक शोधत होता तेव्हा?
0: खूप विचार केला मॅडम मी. मला सुरुवातीला मी अनुभवातून शिक्षण टाकणार होती, नंतर कवितेतून शिक्षण टाकणार होती, असे 5-6 नावं, नंतर मला वेगवेगळे सुचत गेले आणि नंतर एक पहिलीला मुलगी आली मॅडम. पहिलीला मुलगी, तिचे पप्पा तिला सोडायला आले, ती रडत होती पण इतकी सुंदर दिसत होती, तिच्यावरती शेंडी बांधलेली तिच्या केसांच्या बटांची शेंडी बांधली होती आणि तिने कोरा काढलेल्या होत्या डोळ्यांच्या.
1: बर,
0: अगदी जुन्या चित्रपटातील वहिदा रहमान असते ना त्यासारखी ती दिसत होती. मी तिला म्हटलं, अगं प्रीती ये ना, किती फुलासारखी सुंदर दिसतीस तू. आणि ती हसली, तिने पप्पांचा हात सोडला आणि माझा हात धरला.
1: क्या बात,
0: तर तो माझा हात तिने पहिले धरला, 7वीपर्यंत मी तोच वर्ग चालवला.
1: अरे वा,
0: आणि तिथूनच सुचलं फुला मुलांची शाळा.
1: बरं, खूपच छान. पण मग या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही नेमका कुठला संदेश देणार आहात?
0: या पुस्तकात मी जे धडे शिकवले ते धडेच या पुस्तकात आहेत.
1: बरं,
0: मग त्याच्यात अहिराणीतले शब्द आहेत किंवा नद्या धरणे, मुलांना लवकर कसे पाठ होतील, कोणत्या जिल्ह्यात कोणते पिकं येतात, किंवा प्राणी आणि त्यांचे निवारे स्कॉलरशिपला असे प्रश्न येतात. कोंबडी खुराड्यात राहते, घोडा तबेल्यात राहतो, मग ते कवितेच्या माध्यमातूनच मी लिहून टाकलं. किंवा कोणत्या आजारावर कोणत्या औषधी वनस्पती चालते तेही मी कवितेच्या माध्यमातून लिहिलं. त्यात काही शेतकऱ्यांच्या व्यथा, माझ्या 90% मुलं हे शेतकरी वर्गातले आहेत मॅडम.
1: बरं,
0: मग त्यांच्या आई वडिलांच्या काय व्यथा असतील त्या मी आधी प्रत्यक्ष माझ्यात पाहिलेल्या आहेत, मी त्या व्यथा जाणलेल्या आहेत आणि त्यातून शेतकरीची ही कविता मी लिहिलेली आहे.
1: म्हणजे तुम्ही ते जगलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ते लगेच भावतं कुठेतरी आणि ते कागदावर उतरायला असं तयारीतच असतं.
0: अगदीच अगदीच.
1: कुठली कविता ऐकवणार मग?
0: माझी पुढची कविता अहिराणीतून आहे, शेतकरीणी कथा. आभायकडे आते लागणार मना शेतकरी राजाना डोळ्या. ही कविता मी शाळा सुरू झाली माझी जून मध्ये, पाऊस सुरू झाला आणि तात्काळ मी ती कविता लिहिलेली आहे.
1: बरं,
0: आभायकडे आते लागणार मना शेतकरी राजाना डोळ्या, विचार करस मन मान मन मा कवय वतीन ढग गोया. रोयण्यास ना 4 थेंब गैनात, पेरणी करी पोरे सोरे लायसन, देवबाने दिनात डोळ्यात आणि कुणबी भटना डोकाले हात लयसन. मिरीक गया, आर्दा गया, हे नक्षत्रांवर ही कविता आहे. सर्व नक्षत्र अहिराणीतून.
1: बरं,
0: मिरीक म्हणजे मृग, मिरीक गया, आर्दा गया, नक्की तर एक मांगे एक ग्यात कोल्ला, देवबानी काही कर्या नाहीत, पांभरी आवते कोयपावल्ला. आखाडमा शाळा उघडण्यात पोरे मागतस पेन आणि वही, आखाडमा शाळा उघडण्यात वय पोरे मागतस पेन आणि वही, काय सांगू दादा तुमले आते, मना जोडे जहीर खावाले बी आधेला नाही. दुबार पेरणीनं संकट उभं, कथाईन पैसा उभा करू, तेल मिटले पैसा नाहीत कथाईन बी बेवार भरू. शिकणारा लेकरे समोर उभा गरमाशे पोर उपर, शिकणारा लेकरे समोर उभा गरमाशे पोर उपर, सावकार राजदारशी उभा कर्जारना डोंगर डोकावर. माल्या ते उमजत नाही कसा वडू संसारना गाडा, माल्या ते उमजत नाही कसा वडू गाडा संसारना, आते फक्त समोर दिकस निमले टांगेल दोर फाशीना.

0: मी जावानंतर तरी देवबा असा दुष्काय नको पाडजो. तो बाप शेतकरी बाप पोऱ्याले म्हणस, मी जावानंतर तरी देवबा असा दुष्काय नको पाडजो. मनी बायको मानी पोरे सोरे मना मांगे सुखमा ठेवजो, मना मांगे सुखमा ठेवजो.
1: किती हृदयस्पर्शी लिहिलेलं आहे मॅडम तुम्ही. खरंच म्हणजे शब्द नाहीत तुमच्या लिखाणासाठी या ठिकाणी बोलत असताना.
0: असंच जगली आहे मॅडम मी. म्हणजे जेव्हा उपवर माझी बहीण डोक्यावर उभी होती, माझ्या वडिलांकडे 1 रुपया नव्हता आणि मी तेव्हा 8वीला होती. मी पैसे मागायला गेली आणि माझ्या वडिलांनी खरोखर हेच वाक्य वापरलं, कथाईन लव तुले पेन आणि वही मना जोडे जहीर खावाले आदेला नाही. मग मी जुने पुस्तक विकत घेतले आणि मी 9वी 10वी 11वी असं बऱ्यापैकी शिक्षण घेतलं. नंतर तर माझ्या बहिणीच्या लग्नानंतर आमच्याकडे काहीच नव्हतं. इतकी परिस्थिती आमची खराब होती मॅडम.
1: म्हणजे त्या परिस्थितीतून आज तुम्ही पुढे आलात आणि सगळं काही तुम्ही उलट करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्या प्रत्येक शब्दाला वडिलांच्या तुम्ही जागलात, मनात ठेवलं आणि आज सुद्धा तुम्हाला त्या गोष्टींची आठवण पडत नाहीये. म्हणजे नक्कीच तुमच्या हातून जो घडणारा विद्यार्थी आहे तो नक्कीच नवी स्वप्न त्याच्या पदराशी घेऊन किंवा डोळ्यांमध्ये साचवून तो आज बाहेर पडतो आहे. नक्कीच मॅडम तुमच्या या कार्याला खूप मोठा माझा सॅल्यूट आहे. जेवढं कौतुक करणार तेवढं कमीच आहे. जाता जाता कुठली कविता ऐकवणार?
0: आता मी खूप आनंदात आहे. माझे पती खूप सहकार्य करतात. तर मी स्त्रीच्या विविध भूमिका ही कविता लिहिलेली आहे. माझ्या बऱ्यापैकी कविता आहेत पण ही माझी आवडती कविता आहे.
1: बर.
0: श्रीजन्म खरंच देवाने नशीबवंतालाच आहे दिला. श्रीजन्म खरंच देवाने नशीबवंतालाच आहे दिला. फक्त तिच्या उडत्या पंखांना फुलवण्याचा अधिकार काढून घेतला. सौंदर्याच्या बाबतीत श्रीजन्म म्हणजे खरंच लावण्यखणी. पण तिलाच ठाऊक तिच्या शापित सौंदर्याची कहाणी. नानाविध भूमिका बजावताना किती होते तिची ओढाताण. नानाविध भूमिका बजावताना किती होते तिची ओढाताण. पण लेकरा बाळांच्या खुशीसाठी आणते खोटे नाटे अवसान. संसाराच्या यशापयशाची तिलाच धरतात अलिखित सूत्रधार. संसारातील यशापयशाची तिलाच धरतात अलिखित सूत्रधार. संसार गाडा सुरळीत हाकावा म्हणून बनवतात प्रभारी कर्णधार. सोशिकपणाच्या नावाखाली तिला देतात न मागताच पुरस्कार. पुरस्काराच्या ओझ्याखाली दबून दूर सारावा लागतो अहंकार. सोज्वळ सात्विक भावनाशील अशा गोड देऊन बिरुदावल्या समाजाने शस्त्र हाती न धरताच शब्दाने नांग्या छाटून टाकल्या. मुळातच स्त्री आहे कणखर खंबीर कर्तव्यदक्ष बाणेदार. मुळातच स्त्री आहे कणखर खंबीर कर्तव्यदक्ष बाणेदार. पण संसार सुखासाठी केवळ बोथट करते जगण्याची धार. बोथट करते जगण्याची धार.
1: आणि याचमुळे स्त्रीला असं म्हटलं जातं की बाई पण भारी देवा.
0: बाई पण भारी देवा खरंच.
1: खूपच छान. बरं मॅडम आपल्या सर्व श्रोत्यांना तुम्ही काय संदेश देणार आता?
0: सर्वांना तर मी एकच म्हणेन, आपल्या आई वडिलांना कधीच दुखावू नका. त्यांनी जे पाहिले असतील स्वप्न ते तुम्ही तुमच्याकडून सत्यात उतरवा. आणि सत्यात उतरवल्यानंतर तुम्ही जरी अतिउच्च शिखराला पोहोचलात पण आपले मागचे दिवस कधीही विसरू नका. आपल्या मित्रांना आपल्या लहानपणी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं असेल शिक्षणात त्या सर्वांना आणि आई वडिलांना तर नाहीच नाही. आणि स्त्री असेल तर तिने आपल्या सासरकडच्या कुटुंबालाही की त्यांनी तिला लग्नानंतर प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं तर त्यांनाही कधी विसरू नका.
1: म्हणजे नक्कीच मॅडम तुमच्या या संदेशामधून एकच सांगू इच्छिते की ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याला आपण कधीच विसरायचं नसतं. पण आपण ज्याला मदत केलेली आहे त्याला आपण विसरायला काहीही हरकत
0: नाही.
1: नक्कीच मॅडम तुम्ही आज वेळात वेळ काढून आकाशवाणीत आलात. खूप छान अशी मुलाखत, खूप छान अशी बातचीत आपण दोघांमध्ये झाली आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक असे आभार व्यक्त करते. थँक्यू, धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री रेखा मराठे यांच्याशी पूनम बेडसे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. चला तर भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. साहित्य सौरभ.

या कार्यक्रमात कवयित्री रेखा मराठे यांच्याशी पूनम बेडसे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम.

FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया जोगवा या चित्रपटातील संजय पाटील यांची गीत रचना. अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत हरिहरन आणि श्रेया घोषाल.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश घेबुडकर यांची गीत रचना सोनू निगम यांच्या स्वरात. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं.

आत्ताच आपण झेंडा या चित्रपटातील अरविंद जगताप यांची गीतरचना ऐकलीत. अवधूत गुप्ते यांच्या संगीत निर्देशनात गात होते ज्ञानेश्वर मेश्राम.

आत्ताच आपण क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना ऐकलीत स्वप्नील बांदोडकर आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. हॅप्पी जर्नी या चित्रपटाला संगीत होतं करण कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्लासमेट्स या चित्रपटातील मंदार चोळकर यांची गीतरचना. अमित राज यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत हर्षवर्धन वावरे.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया इश्क वाला लव या चित्रपटातील गुरु ठाकूर यांची गीत रचना. सागर मधुर यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे.

0: FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळच्या 11 वाजलेत प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
5: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
4: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
5: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
4: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
5: अधिक माहितीसाठी संपर्क
4: 98814-00434 किंवा 98509-81999.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश बेहले यांचं लोकगीत आनंद शिंदे यांच्या स्वरात. संगीत आहे मिलिंद शिंदे यांचं.

0: नाशिकचं पहिलं स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय
1: के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक.
0: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण प्रवेश प्रक्रियेसाठी
1: मोफत मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
0: येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात NBC हॉल, नंदुरबार बिझनेस सेंटर, सुरत बायपास रोड, नंदुरबार. विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं.
1: अधिक माहितीसाठी संपर्क
0: 98814-00434 किंवा 98509-81999.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम मोरे यांचं भावगीत अरुण दाते यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

कार्यक्रमानंतर ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गझल गीत, जगजीत सिंग आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया महानंद या नाटकातील अशोकजी परांजपे यांचं नाट्यगीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत शौनक अभिषेकी.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना पौर्णिमा आणि कुमार सानू यांच्या स्वरात. गोपी किशन या चित्रपटाला संगीत आहे आनंद विलिन यांचं.

कार्यक्रमानंतर ऐकूया एक फूल चार हाफ या चित्रपटातील विवेक आपटे यांची गीत रचना. अनिल मोहिले यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सुरेश वाडकर आणि अलका यात्निक.

केंद्रावरून कार्यक्रमातनंतर ऐकूया अदनान जामी यांच्या स्वर आणि संगीत निर्देशनात रियाजुर रहमान यांचं अल्बम गीत।

कार्यक्रमानंतर ऐकूया पारंपरिक कोळी गीत संतोष नायक आणि प्रज्ञा खांडेकर यांच्या स्वरात. संगीत निर्देशन आहे विजय कठीण यांचं.

कार्यक्रमा शेवटी ऐकूया मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात के राजदान यांची गीत रचना।

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. दुपारचे 12 वाजता आहेत. ठीक 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत महिला श्रोत्यांचा कार्यक्रम वनिता मंडळ.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदम मध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळेच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपत. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळण नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका. कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो.
1: जरा चुकीचे

0: रचनेनं संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
4: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं,
4: हलकं फुलकं.

0: अय्या बबी मावशी, रश्मी वहिनी, या या, अलभ्य लाभ अलभ्य लाभ।
1: वा वा मधु, तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार, मग आम्ही लगेच आलो बघ धावत।
0: बर बर, हरभऱ्याचं झाड अरचडा वाजून आता तू वहिनी मला।
1: अगं तसं नाही, खरंच तुझा आवाज गोड आहे, हो की नाही हो आई?
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधु? अगं छबुताई, सुनबाईंची गोड बातमी की काय?
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची, बरं झालं।

0: गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे? मग
1: अगं बबी मावशी कुठे असणार आहे ती? ऑफिसला. अगं ती आता मॅनेजर झाली आहे ना, जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या.
0: हो की? अगं छबुताई, ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग, पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची. बरं
2: बबे, आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता
0: आता काय?
2: अगं काळजी वाटते ग मला.
0: अहो पुष्पा मावशी, पुन्हा एकदा प्रमोशन होतंय तुमचं, काळजी कसली? आनंद वाटायला हवा.
2: आनंद तर आहेच ग, पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे. आम्ही तर घेऊच ग काळजी, पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? तुला माहिती आहे ना रसिकाचा स्वभाव, तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची. आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं?
1: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल?
0: नाही ग, नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी? नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे. मधू, आता तुझं काम वाढलंय बर का?
1: म्हणजे आता तिची सगळी कामं मलाच करावी लागणार की काय?
2: अगं कामं म्हणजे काय, तिला समजावून सांगायचं.
1: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला, मला काय कळतंय त्यातलं?
3: अगं तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना, पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला? समवयस्कांचा फरकच पडतो ना.
2: अगं मधु, तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही. सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते. आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते.
1: हो ग, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ. एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय काम राहिलंय असं म्हणत घाईघाईत जेवण करते.
3: मधु, अगं किती चुकीची सवय आहे ग ही, त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना.
2: आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघ ती.
0: अगं बाई, अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
2: अगं बबे, काय काय आणि किती किती समजावून सांगायचं. तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात, पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
0: अगं छबुताई, असं करून कसं चालेल बरं? आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना, मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं?
3: पुष्पा मावशी, काय खावंसं वाटतं हो तिला? डोहाळे पुरवायला हवेत तिचे, काही डोहाळे लागलेत की नाही? तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
1: अरे वा, मज्जाच आहे मग आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
0: हा म्हणजे वहिनीचं नाव आणि मधूचं गाव. मधु, अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
1: घ्या, आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी?
2: मग असं होणारच ना. अगं असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार? सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं,
3: आणि तोही वेळेवर. वेळेची अवेळ करायची नाही, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
0: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधु, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
2: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
0: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
2: तिथेही आनंदच आहे.
1: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो हिकडे.
0: मधु, गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
1: अगं बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
0: अगं मधु, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
1: पिढीतलं अंतर?
0: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असत ते?
1: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
0: हा हा, तेच ते म्हणत होते मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटतं ग.
3: हे मात्र खरं. ह आणि तसंही

0: नणन भावजयींचं गुळपीठ आहेच की प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा, म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधुला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे, हो की नाही?
1: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढलीय आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
3: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
0: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बरं का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका वहिनीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचंय. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
3: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व काम केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता, तेव्हा त्याला सांग तिची व्यवस्थित काळजी घे. तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
3: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
0: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
1: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू, तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
3: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
1: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात?
0: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा, नाही का?
2: मग
0: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
2: अगो हे काय का आता नवीनच?
0: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाहीये. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
1: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
0: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच. पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
3: हा, अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण, म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
2: अगं आधीच जा, मला ही बातमी सांगितली असती ते येताना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
0: चला चला.
1: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
0: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल?
2: ठीक आहे, आलेच घेऊन. ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, ए छबू दे, तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
1: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
2: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
1: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.

0: बरं, आणि तिखटामध्ये काय?
1: पावभाजी.
0: बरं बरं, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू, आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
1: चालेल चालेल, आता थोड्या वेळाने येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात, नाही का?
2: अगदी सरप्राईज होईल मस्त.
1: चला चला लागा तयारीला. ही मधु कुठे गेली? सटकली वाटतं. हा
0: अगं, ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
1: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
0: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
1: चला चला.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
4: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
3: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं,
4: हलकं फुलकं.
6: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13 ऐकलात. सहभाग होता
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
6: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणी, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता

0: आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिन आला. आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसं घ्यायचे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देतो. वेळेवर उपचार, त्याच्यानंतर आज सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघर सारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो, त्याचे महत्त्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्त्वाची असते?
1: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळ सुद्धा निरोगी होतं आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्र सुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय हे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्त्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले नसतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ऍड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
0: बापरे.
1: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHMS

0: लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो, काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव, हा रक्तस्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिलिया. आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्राव होतो तो जास्त करून तो तर ॲबॉर्शनचा नसतो, कारण की ॲबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिविया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला, त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील, तेथील जे डॉक्टर असतील, हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळंतपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मगाशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला, अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्तसुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काही काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर हे चौथं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण ॲमनिओटिक फ्लुइड असं म्हणतो, त्याच्या मध्ये बाळ हे तरंगत असतं. आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपण सुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला

0: जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे.
1: याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधून रक्तस्त्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्त्राव होऊ शकतो. तो नॉर्मल असू पण शकतो नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्त्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी

0: घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्त्वाचं आहे आईसाठी?
1: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधीसुद्धा महत्त्वाचं आहे, गर्भधारणा झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचं आहे आणि बाळंतपण झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला, पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्त्व आहे.
0: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
1: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो, पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
1: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयन फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
0: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण असते?
1: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा टी व्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळंतपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळंतपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतंय की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झाला आहे का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतोय का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळंतपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियन सोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन

0: तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्त्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
0: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
1: पण डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी? म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
0: मी जेव्हा पालघर सारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं, तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळंतपणानंतर पेज दिला जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे. जी नवीन संकल्पना आहे, बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला VK आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळंतपणानंतर जो रक्तस्त्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी, खूपच छान. डॉक्टर, आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5000

0: हजार रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर जे एस एस के जी योजना आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळंतपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळंतपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं. तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली, म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये, तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळंतपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही, म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळंतपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी, खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील, म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी, खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली, यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्रसुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सुरुवातीला ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणा करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो, असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता

ज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनीरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान हरियाणा

0: आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संतश्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 हेक्टरावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जीरामजी कायदा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या 4 प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले.

0: www.nipp.org/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 3 वाजता आहे. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी

0: परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाइल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाइल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता, असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49%

0: शतकी भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो

साडेपाच वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. निर्मिती केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर.

अरे वा, बाहेर जोरदार पाऊस पडतोय. मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

तर मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल? तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाण

हा फक्त खेळाच्या मैदानात नाही तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात, पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्डमध्ये नाही तर गोल ओरिएंटेड झाले आहेत. पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो, त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं, तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील.

0: गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो, त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंगमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर्स जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असते आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं?
1: त्याची जे पोस्चर असतं ते रायफल शूटिंगचे पोस्चरला खूप मॅच करतात, कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती, पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा,
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघालाय, त्याचा
1: निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: अबाउट 8 kg. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि स्ट्रेंथ पण तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काइंड ऑफ.
1: धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असते एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होतं माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये, तर माय मॉम वॉज लाईक के हे काय नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे.

0: आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असत रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या चित्रात टाकू.
1: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
0: जालन्यामध्ये फॅसिलिटीज नव्हती तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते, फर्स्ट इयरला आले, तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते. आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझ्या पॅरेंट्सचं आणि कोचेसचं पण खूप सपोर्ट होतं. तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं आणि मग स्टेटचे मग नॅशनल्स मग इंटरनॅशनल्स खेळू लागले.
1: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 मध्ये तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 मध्येच तू तुझं म्हणजे नॅशनलमध्ये पदार्पण केलंस.
0: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 मध्ये कळला होता की शूटिंगमध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं. ते एक पिस्टल शूटरने मला सांगितलं.
1: म्हणजे याच्या आधी तू रायफल शूटिंग
0: करत होती मी. आणि मग मला कळलं तर मला एक होते की काय आहे नेमकं हे. तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं. तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत. तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्यावं. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
1: ओके, मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतले?
0: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
1: ओके,
0: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
1: अच्छा, म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना, मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय. तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
0: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी, काहीतरी देशासाठी करत आहे.
1: अगदी.
0: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात ऍथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात. डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही, आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे. सगळे ऍथलीट, सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे. पण त्यांच्या मध्ये ते जे शिस्त असती, प्रोफेशनलिझम, ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
1: कमी पडतं.
0: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
1: ओके, म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
0: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
1: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. बरं, मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
0: बघ, कसं आहे की नाही, की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती. तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे. की आता तू बघ, खेळो इंडिया आहे, विविध
1: स्कीम्स आहे
0: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
1: सीएसआरच्या
0: माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स, एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही, हे पण आपण
1: करू शकतो.
0: तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
1: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
0: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतं.

0: ओके तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
1: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेसला माहीत आहे की आपलं CV तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या फर्म्समध्ये कंपनीजमध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेसला एंडोर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
0: ओके
1: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
0: ओके म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल,
1: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
0: ओके तर संजना, मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचं आहे, आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
1: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेअर्ससाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
0: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाही आहे?
1: नाही, काही एज लिमिट नाही.
0: ओके म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
1: फर्स्ट ऑफ ऑल, ब्रीदिंग पॅटर्न एक असतात. तर आपले जसं योगा करतात आपण, तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
0: ओके.
1: सेकंड थिंग, स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात, कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
0: ओके.
1: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे 3 जे आहे
0: गोष्टी
1: फॉलो केली, त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस 3 थिंग्स.
0: ओके म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रिदिंग, या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचे ते करू शकता. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
1: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते, कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली एक वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
0: बरोबर.
1: आणि लग्न नंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास, त्यांनी जाजींनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचं, एवढं चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हस्बंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ, माझे फ्लाइट्स असतात, टाइमचं असं गॅप्स होतात.
0: बरोबर आहे.
1: फूडचं, माझे सप्लिमेंटचं,
0: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचं पण प्रश्न.
1: नाही मग मी जिथे पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
0: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण

0: अचीव करू शकता.
1: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे ज्या करिअर ते संपतं. माझे फादर इन लॉ आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तर तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे,
0: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे. एक्झॅक्टली सपोर्ट केला
1: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
0: नक्कीच तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दलही तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
1: मला असं वाटतंय की हेल्थ साठी फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तो योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफमध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन्स काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल्स, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं.
0: नक्कीच. तर संजना तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
1: हो माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे तो, जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 होती.
0: बापरे.
1: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचले मी, तर तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होत.
0: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
1: Yes.
0: नक्कीच खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
1: थँक्यू गायत्री मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला हे संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
0: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय फ्रेंड्स.

पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमांड कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. 5वी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीझ यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट

0: स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळी सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार

0: करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्री जया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्ष्यवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते, त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर हरीश पिंपळे हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली, त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना आयटीआय सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली, साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल, हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आत्ताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधी अभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की

महा मंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 सदस्य अंबादास जानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947,74,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय

0: शिक्षणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजच्या विधिमंडळ समालोचन आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

एफएम 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: शेतकरी बंधूंनो ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहा है?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: शेतकरी बंधूंनो ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक दत्तात्रय राऊत यांनी दिलेली माहिती.
4: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जो चर्चेचा विषय जो घेतलेला आहे तर तो चर्चेचा विषय असा आहे शेवगा लागवड आणि त्याचे बहार व्यवस्थापन, तर त्यावरती आपण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम शेवगा हे प्रामुख्याने भाज्यामध्ये वापरण्यात येणारे सगळ्यात महत्त्वाचे पीक आहे, ज्याची लागवड महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाकी राज्यांच्या तुलनात्मक केरळमध्ये, बाकी आंध्र प्रदेश असेल या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेवगा लागवड केली जाते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात

मध्ये लागवड करणं गरजेचं आहे. आजचा मार्केटचा जर विचार करता, शेवग्याचा जो असणारा जो काही रेट आहे, तर रेट हा किमान 40 ते 100 रुपयापर्यंत सुरू आहे. तर मी तर म्हणतो शॉर्टेज, ज्यावेळेस मालाची शॉर्टेज असते त्यावेळेस त्याचा रेट हा 100च्या वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर शेवगा पिकामध्ये जर बघितलं तर त्याचे असणारे जे काही गुणधर्म असतील, तर त्यामध्ये असणारे घटक असतील, त्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, वेगवेगळे जीवनसत्वे असतील, प्रथिने असतील, प्रोटीन असेल, फॅट्स असेल, फायबर असेल, आयर्न असेल, तर ह्या सगळ्या घटकांचा त्यामध्ये आपल्याला समाविष्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर शेवगा हे जे पीक आहे, तर प्रामुख्याने भाजीमध्ये, सगळ्या भाजीमध्ये ते वापरण्यात येते. त्याचबरोबर सांबरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साऊथमध्ये ते पाहायला मिळतं. मार्केटिंगमध्ये जर बघितलं तर शेवग्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे मार्केटमध्ये. त्याचबरोबर शेवग्याच्या जे काही बाकी इतर असतील उद्योगधंदे, त्याचे जोडधंदे आहेत, तर त्यामध्ये तुम्ही शेवग्याचा पाला असेल तर शेवग्याच्या पाल्यापासून त्याची पावडर तयार करून, भुकटी पावडर तयार करून, ते डायबेटिस किंवा मधुमेह पेशंटसाठी तुम्ही ॲज अ मेडिसिनल यूज, म्हणजे थोडक्यात आपण जसं म्हणतो की उपचार म्हणून वापर करू शकतो, त्याचबरोबर त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन, थोडक्यात त्याचं शेवग्याचं तेलही काढू शकता, त्याचबरोबर त्याच्या शेवग्याचे बियांपासून ऑइल एक्स्ट्रॅक्शन करू शकता, त्याचबरोबर त्याच्या शेवग्याच्या पावडरीपासून तुम्ही वेगवेगळ्या टॅबलेट्स, मेडिसिन्स, थोडक्यात गोळ्या तयार करून त्याचा वापर तुम्ही करू शकता. शेवगा हे गुणकारी ठरलेलं आहे आयुर्वेदामध्येच, तसंच आपल्या बाकी इतर मानवी जीवनामध्ये जे असणारे विकार असतील त्या विकारांवरती चांगलं प्रभावीपणे त्याच्यावरती उपाय म्हणून ते आपण वापरण्यात येतं. तर जवळजवळ 52 रोगावरती शेवगा हे चांगल्या पद्धतीने काम करतं असं संबोधलं जातं. तर सर्वप्रथम शेवग्याची लागवड करत असताना सुरुवातीला आहे ती म्हणजे जमिनीची निवड. तर जमिनीची निवड करत असताना आपल्याकडे जी असणारी काळी कसदार जमीन असेल किंवा थोडी तांबडतोंडी असेल किंवा तर अशा प्रकारची जमीन तुम्ही त्यासाठी निचरा होणारी एक सपाट जमीन असणं आपण शेवग्यासाठी लागवडीसाठी काय करायचं आहे आपल्याला निवडायचे. तर ज्या जमिनीला पाणी लागतं किंवा ज्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी साठलं जातं किंवा पावसाचं पाणी साठल्यानंतर त्या जमिनीमध्ये थांबून राहतं, अशा जमिनीची निवड आपल्याला करायची नाही. तर उताराची जमीन असेल अशीही जमीन आपण त्यासाठी वापरणार नाही. तर एक आपण काय म्हणतो सपाट जमीन त्यासाठी आपल्याला निवडायची आहे. तर काळी कसदार जमीन जिचा निचरा होणार आहे आणि चांगली असणार आहे, उत्पादन देणार असेल, अशी जमीन आपल्याला शेवग्यासाठी निवडायची आहे. तर जे जमीन निवडणार आहेत तर त्या जमिनीमध्ये असणारं पहिलं जे काही पीक असेल तर त्याचा असणारा पालापाचोळा असेल तो सर्वप्रथम तुम्हाला तो काय करायचा आहे, नष्ट करायचा आहे, वेचून काय करायचं आहे, नष्ट करायचं आहे. त्याचबरोबर त्याची आडवी उभी काय करायचे, नांगरट करायचे, नांगरट करून त्यानंतर चांगलं दोन नांगरटी केल्यानंतर, 1 ते 2 नांगरटी केल्यानंतर, तर त्यानंतर त्याला त्याची असणारी फणणी कुळवणी असेल किंवा फणणी पाळी करून घ्यायची आहे. त्यामध्ये असणारे जे काही बाकी जे काही पालापाचोळा खोडके असतील त्या वेचून बाहेर नष्ट करायचे. त्यानंतर हे झालं जमीन व्यवस्थापन. त्यानंतर जमीन केल्यानंतर आता तुम्ही जे काही शेवग्यासाठी जे बियाणे असतील किंवा रोपांची निर्मिती असेल तर एक तर तुम्ही काय करू शकता, बियांचा वापर करून त्याच्यापासून तुम्ही रोपं तयार करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही आपल्या जमिनीमध्ये डायरेक्टली बिया त्यामध्ये टोचू शकता आणि त्यापासून तुम्ही बियाचं संगोपन करू शकता. आता बियांना जर तुम्हाला जर वापरायचं असेल तर त्यामध्ये जे काय जातीची निवड आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने वसंत, ज्याला आपण ओडिसी म्हणतो, तर त्या वसंतमध्ये शेतकऱ्यांनी नवीन वाण विकसित केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. जसं की सिलेक्शन करून निवडक पद्धतीने त्यामध्ये वेगवेगळ्या वाण शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरती विकसित केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये ODC 3, ODC 1, ODC 2 अशा वेगवेगळ्या जाती आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या तुलनात्मक PKM 1 असेल किंवा PKM 2 असेल, PKM 3 असेल, अशा वेगवेगळ्या विविध जाती आपल्याला शेवग्यामध्ये प्रामुख्याने ह्या दोन मोस्ट म्हणजे महत्त्वाच्या आहेत जाती, तर त्या प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नाशिक भागामध्ये रोहित ही व्हरायटी आहे, ही सुद्धा वाण चांगली आहे. तर ह्या सगळ्या जाती आहेत, तर त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते मग ह्या जाती आहेत. तर ह्यांची निवड करत असताना ज्या वाण आहे किंवा जी जात आहे तर त्याचं उत्पादन महत्त्वाचं आहे. कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन जास्त देणारी जात आपल्याला निवडायची. तर त्यासाठी माझ्या माहितीनुसार तर ODC 3 ही जी काही शेवग्याची जात आहे तर तिचा अगदी कालावधी कमी आहे. कमी कालावधीमध्ये तिला फ्लावरिंग, फुलाची फ्लोरावस्थेमध्ये येते. त्याचबरोबर पहिली जी तोडणी आहे ती साधारणपणे 4.5 ते 5 महिन्यामध्ये सुरू होते. तोडणी सुरू झाल्यानंतर ते कायमस्वरूपी 5 ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही तो भार पकडू शकता. तोडणी झाल्याच्या नंतर त्याचं पुन्हा रिकटिंग, जसं की आपण म्हणतो खोडवा, त्यासाठी तुम्ही 2-2.5 फुटावरून त्याची काय करू शकता, छाटणी करू शकता, आणि छाटणी केल्यानंतर पुन्हा त्याचं भार व्यवस्थापन करू शकता. तर अशा पद्धतीने त्यासाठी तुम्ही जे सुरुवातीला जे काही वाण किंवा जात जी निवडणार आहेत तर ती प्रामुख्याने महत्त्वाची बाब आहे.
आता लागवड करत असताना जे काही बियाणं वापरत असाल तर तुम्ही जर समजा

बियाणं जर वापरत असाल किंवा बिया वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला थंड पाण्याची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं जो असणारा बियाणाचा वरचा जो काही कवच आहे तो कसा असतो जाड असतो तर तो कवच आहे तो लूज पडण्यासाठी किंवा कमी कवच जा असणारा हार्डनेस आहे तो कमी करण्यासाठी त्याला रात्रभर पाण्यामध्ये काय करायचं आहे भिजत ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही लागवड करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 8 दरम्यान तुम्ही एका पाटीमध्ये पाणी घेऊन थंड पाणी घेऊन त्यामध्ये बियाणं रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि ते बियाणं दुसऱ्या दिवशी जे तुम्ही लागवड करणार आहे त्यावेळेस ते बियाणं त्यातून काढायचं आहे आणि त्याला थायरम किंवा बायोस्टिंगची सी ट्रीटमेंट द्यायची आहे. तर साधारणपणे जे काही बियाणं असेल तर बियाण्याची लागवड करत असताना तर तुम्हाला एक एकरी जर तुम्ही बियाणं लागवड करत असाल तर त्यासाठी जे असणारं अंतर असेल किंवा त्या दोन झाडामधील अंतर साधारणपणे किमान 6 फूट असणं गरजेचं आहे किंवा 6 पेक्षा जास्त तुम्ही 7-8 फूटपर्यंत ठेवू शकता आणि दोन ओळीतील अंतर जे आहे ते साधारणपणे 8 फूट 10 फूट किंवा 12 फूट जसं की 8x6 किंवा 6x8 किंवा 10x12 अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी आपापल्या ह्याच्यानुसार सोयीनुसार त्याचं अंतर तुम्ही ठेवू शकता किंवा ओळीची 3

किमान 6 फूट असणं गरजेचं आहे किंवा 6 पेक्षा जास्त तुम्ही 7-8 फूट पर्यंत ठेवू शकता. आणि 2 ओळीतील अंतर आहे ते साधारणपणे 8 फूट 10 फूट किंवा 12 फूट, जसं की 8 बाय 6 किंवा 6 बाय 8 किंवा 10 बाय 12, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी आपापल्या ह्याच्यानुसार सोयीनुसार त्याचं अंतर तुम्ही ठेवू शकता. किंवा ओडीसी 3 वसंत 3, तर ही जी वान आहे तर ती तुम्ही 6 बाय 5 वरती हाय डेन्सिटी प्लांटिंग जसं की म्हणतो घनदाट जास्तीत जास्त रोपं तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या शेतामध्ये ते लावून त्यातून उत्पादन जास्त मिळवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला रोप व्यवस्थापन किंवा ज्यावेळेस लागवड करत असाल त्यावेळेस ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापन करत असाल तर शेवगा हे कमी पाण्यावरती येणारे पीक आहे प्रामुख्याने. तर ह्यासाठी तुम्ही एकतर ड्रिपची व्यवस्था करू शकता, ड्रिप इरिगेशनच्या साहाय्याने तुम्ही त्याला पाण्याची व्यवस्था करू शकता. तर साधारणपणे वापसा कंडिशननुसार तुमच्या जमिनीची अवस्था पाहता 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही त्याला काय करू शकता, एकतर फ्लडने पाटाने जर तुम्ही पाणी देत असाल तर 10 ते 12 दिवसानंतर देणं गरजेचं आहे. आणि जर तुमची ड्रिप इरिगेशन असेल तर त्याला साधारणपणे 4 दिवसा अंतराने 2-3 तास त्या पद्धतीने जसे वापसा कंडिशन असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला पाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फुलोरा अवस्थेमध्ये असल्यानंतर पाण्याची गरज जास्त आहे किंवा सेटिंग सुरू असेल किंवा शेंगाचं भार सुरू असेल तर अशा वेळेस किंवा शेंगाची साईज वाढण्यासाठी तर त्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन आहे ते तुम्हाला त्याच्या वापसा कंडिशननुसार जशी वेळेनुसार जशी गरज असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना तर सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस लागवड करत असाल तर त्यावेळेस तुमच्याकडे जर कुजलेलं जर शेणखत असेल तर ते कुजलेलं शेणखत तुम्ही लागवड केल्याच्या नंतर एक साधारणपणे 1 महिन्यानंतर तुम्ही एका रोपासाठी साधारणपणे आपलं जे काय पाटी म्हणतो तर त्यामध्ये अर्ध घमेलं एका साईडला आणि अर्ध घमेलं दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने कुजलेलं चांगलं वाळलेलं शेणखत तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे त्या रोपाच्या साईडला अवतीभोवती टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस लागवड केल्यानंतर किंवा बिया टोबल्यानंतर साधारणपणे झाड 21 दिवसाचं झाल्यानंतर त्याला त्याच्या मूळ वाढीसाठी फ्युमिक ॲसिड असेल किंवा गाईचं गोमूत्र असेल किंवा स्लरी असेल तर त्याचं तुम्ही काय करू शकता त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्याला व्यवस्थापन करू शकता. त्याचबरोबर शेवगा पिकावरती आता जर बघितलं तर त्यासाठी स्पेशली जर म्हटलं तर कमीत कमी खत व्यवस्थापनवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला काय करू शकता उत्पादन घेऊ शकता. तर त्यासाठी जे असणारे मिक्स्ड फर्टिलायझर असतील त्यामध्ये 10-26 असेल, DAP असेल किंवा बाकी इतर असतील तर ह्या उपकरणाचा किंवा ह्या फर्टिलायझरचा तुम्ही ह्या माध्यमांचा त्या ठिकाणी वापर करू शकता. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा 19-19 असेल किंवा लिक्विड फर्टिलायझर असतील की जे ड्रिपच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो ज्यामध्ये 0.34 असेल किंवा 13-43 असेल फ्लोरा अवस्थेमध्ये किंवा 12-1 असेल की ज्या ठिकाणी पॉड किंवा जी शेंग आहे शेंगाचं साईज वाढण्यासाठी आपण त्या अशा पद्धतीने त्याचं काय करू शकतो व्यवस्थापन खत व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर खत व्यवस्थापनानंतर जे काय असणारे किडे असतील किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा रोग असतील तर त्यामध्ये सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला ज्यावेळेस लागवड केल्यानंतर तर त्यामध्ये डॅम्पिंग ऑफ जो की आपण मर रोग म्हणतो तर हा रोग प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळतो. तर तुमच्या जमिनीची वापसा कंडिशन जर असेल तर त्याचे जे रूट्स असतात किंवा त्याचे जे मुळं असतात ते नाजूक किंवा कुमकुवत असतात त्यामुळं जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाण्याचं संचयन होता कामा नाही किंवा पाणी साठून जर राहिलं तर त्याचे मुळं नाजूक असल्यामुळं पूर्णतः त्याची वाढ थांबते आणि हळूहळू रोप पिवळं पडून त्याची मरावस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कीड, आता किडीमध्ये जर बघितलं प्रामुख्याने तर त्यामध्ये जे आपण लष्करी आळी म्हणतो किंवा उंटाळी म्हणतो तर ती पानावरती फीड करते किंवा पानावरती अटॅक करते. तुम्ही पाहिलं असेल की शेवगा पिकावरती ते जे असणारे जे पानं असतील तर पूर्णतः ते खाऊन टाकते. तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध रासायनिक तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही हमला ज्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% आणि सायपरमिथिन 5% हे एक प्रभावशाली औषध आहे की जे तुम्ही 2 ml प्रति पाण्यासाठी वापरू शकता आणि त्याचा फवारा घेऊ शकता. त्याचबरोबर बाविस्टिन हे फंजीसाईड आहे की ह्या फंजीसाईडचा वापर त्यामुळे सोबत तुम्हाला घ्यायचा आहे की बाकीचे जे काही बुरशीनाशक असतील किंवा शेंगावरती किंवा फुलावरती जी काही बुरशी येणार आहे पावसाळ्यामध्ये तर त्याचं कंट्रोल करण्यासाठी त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही ह्या वेगवेगळ्या बुरशीनाशक त्यामध्ये बाविस्टिन असेल, मॅटलेक्झिल असेल, साप असेल किंवा M45 असेल तर ह्या वेगवेगळ्या विविध फंजीसाईड्स बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांचा वापर करून ते काय करू शकता थोडक्यात ते कंट्रोल किंवा थांबवू शकता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे हार्वेस्टिंग किंवा त्याची तोडणी असेल. तर साधारणपणे शेवग्याची तोडणी करत असताना प्रामुख्याने तर ह्यासाठी

ते महत्वाची जी काही बाब आहे ते अगदी लागवडीपासून तुम्हाला काळजी घेणे गरजेचं आहे. शेवग्याची लागवड झाल्यानंतर किमान एक साधारणपणे 35 ते 40 दिवसानंतर त्याची जी हाईट आहे शेवगा हे पूर्ण वाढ त्याची जी आहे ते फास्ट आहे बाकी पिकाच्या तुलनात. मग त्याचा जो असणारा शेंड आहे तो शेंड आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी लागवड केल्याच्या नंतर एक साधारणपणे जमिनीपासून 2 ते 2.25 किंवा जास्तीत जास्त 2 ते 2.5 फूट ह्या अंतरावरती ज्यावेळी शेवग्याचा उंची वाढते तर त्या हिशोबाने त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हाताच्या साहाय्याने तुम्हाला तो शेंडा कट करायचा आहे. सुरुवातीला जेवढं तुम्ही शेंडा कट कराल तेवढं तुम्हाला फांद्या जास्त फुटतील. जेवढ्या फांद्या जास्त फुटतील तेवढा तुम्हाला काय होईल फुलोरा अवस्था जास्त मिळेल आणि पॉड किंवा शेंगाची जी संख्या आहे किंवा जे उत्पादन आहे ते जास्त मिळेल. तर साधारणपणे जेवढं तुम्हाला शक्य आहे जेवढं पॉसिबल आहे तर साधारणपणे 15 दिवसाच्या कालावधीने अंतराने तुम्हाला हा शेंडा काय करायचा आहे कट करायचा आहे किंवा शेंडाची वाढ थांबवायची आहे. तर सर्वप्रथम 2 ते 2.25 फुटावरून हा शेंडा मारायचा सुरू करायचा आहे आणि आपल्याला जोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत शक्य आहे म्हणजे 3-4 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत त्याचा काय करायचा शेंडा आपल्याला मारणं सुरू ठेवायचं आहे किंवा चालू ठेवायचं. तुम्ही जेवढा शेंडा माराल तेवढे त्याच्या फांद्या जास्त फुटणार आहेत आणि ज्या फांद्या साईडचे जे काही फांद्या फुटतील त्यांचाही शेंडा नंतर मारणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही शेंडा माराल तेवढं त्याचा विस्तार वाढणार आहे आणि विस्तार वाढल्यामुळं त्याचं फुलोरावस्था वाढणार आहे आणि त्यामुळे शेंगाचं प्रमाण आहे ते जास्त वाढणार आहे आणि एकूणच निश्चित त्याच्यामुळे उत्पादन आपल्याला जास्त भेटणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी जे काही बाकी इतर स्प्रे असतील की आता त्यामध्ये बघितलं तर त्यामध्ये मार्केटमध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्प्रे पाहायला मिळतील तर त्यांची जास्त प्रमाणामध्ये शेवग्यासाठी माझ्या माहितीनुसार ऑर्गॅनिकसुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यासाठी कमी बजेट कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळवू शकता. त्याचबरोबर हार्वेस्टिंग किंवा तोडणी करत असताना तर साधारणपणे शेवग्याची जी काही साईज आहे मार्केटच्या दृष्टिकोनातून त्याची असणारी लांबी असेल आता PKM1 असेल किंवा बाकी इतर असतील तर त्याची जी लांबी असणार आहे ते साधारणपणे 2.5 ते 3 फुटापर्यंत आहे. तर एवढी जास्त लांबीची शेंग मार्केटमध्ये आता सध्या आपल्याला चालत नाही आहे. जी की आपण कट करून किंवा कापून मार्केटमध्ये नेतो तिला जास्त मागणी नाही. तर आता जे नवीन हल्ली आलेले नवीन वाण आहेत तर त्यांची असणारी आकर्षक रंग कलर पोपटी कलर असेल हिरवा असेल त्याचबरोबर पिवळसरपणा असेल त्याचबरोबर साईज किंवा त्याची जी वादी म्हणतो त्याचे जे असणारा आकार असेल तर आपल्या फिंगर साईज म्हणजे आपल्या बोटासारखे की ज्यामध्ये सीड्स किंवा ज्यामध्ये बियाचं प्रमाण आपल्याला बाहेर दिसत नाही तर अशा प्रकारची जी काही शेंगा असेल जी तोडणीला आली असेल तर वेळेप्रमाणे किमान 8 दिवसाच्या कालावधीनंतर किंवा 8 दिवसाच्या अंतराने तुम्हाला त्याची तोडणी करणं गरजेचं आहे. तोडणी केल्यानंतर त्याचं व्यवस्थित काय करायचं आहे काळ्या गुणपटामध्ये किंवा बाकी ह्याच्यामध्ये तुम्ही बंडल्स बांधून व्यवस्थितपणे ते मार्केटला पोच करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ते शेवग्याचं व्यवस्थापन करू शकता. त्याचबरोबर शेवग्यापासून तुम्हाला वेगवेगळे विविध उद्योग जर करायचे असतील तर त्यामध्ये लघु उद्योग तुम्ही करू शकता ज्यामध्ये शेवगा लागवड जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करून एका एकरामध्ये किमान तुम्ही 1.5 बाय 1 फुटावरती शेवग्याची लागवड करून त्याची एक साधारणपणे 1 महिन्याला छाटणी करून तुम्ही त्याचा जो असणारा पाला आहे तो पाला वाळवून त्याच्यापासून पावडर तयार करून ते पावडरची विक्री करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही शेवग्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निश्चित घेऊ शकता की ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं पीक व्यवस्थापन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर शेवग्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही दुसरे पिके घेऊ शकता की ज्यामध्ये कांदा असेल किंवा बाकी इतर की जे कमी उंचीची झाडं असतील तर ते त्या ठिकाणी तुम्ही पीक म्हणून वापरू शकता किंवा घेऊ शकता. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य

0: त्यांनी भर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषीतंत्र या सदरात शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक दत्तात्रय राऊत यांनी दिलेली माहिती ऐकली. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरस यांनी. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस धुळे परिसरात हवामान याप्रमाणे राहील. कमाल तापमान 32° सेल्सिअस इतकं होतं तर किमान तापमान 25° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतील आर्द्रता सकाळी 86% इतकी होती तर दुपारी सापेक्ष आर्द्रता 68% इतकी नोंदवण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 23 किलोमीटर वेगाने राहील.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा संदेश. पावसाची सुरुवात झाल्यानंतर किमान 80 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकाची पेरणी करावी. पीक निहाय खरीप पिकाच्या पेरणीचा कालावधी 7 ते 15 जुलैपर्यंत असल्याने जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकरी बंधूंनो,

खरीप नियोजन करत असताना जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाचं नियोजन केल्यास अवर्षण वर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणाची निवड करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. कमी कालावधीत तसेच कमी पाण्यावर येणाऱ्या वाणांचा वापर करावा. पाण्याचा आणि तापमानाचा ताण सहनशील पिके आणि त्याचे वाण वापरावेत. पिकाची पेरणी ट्रॅक्टर चलित BBF पेरणी यंत्राने रुंदसरी वरंबा BBF पद्धतीने करावी. पावसाच्या पाण्याची साठवण करत असताना शेततळे कंपार्टमेंट बंडिंग सरी वरंबा पद्धती अशा पद्धतींचा वापर करावा. ओलावा संवर्धन करण्यासाठी आच्छादन कोळपणी तण नियंत्रण करावे. ठिबक तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. संतुलित खत व्यवस्थापन पत्रिकेचा खत व्यवस्थापनासाठी वापर करावा. जिल्हानिहाय कृषी हवामान आधारित हवामान सल्ल्याचे नियमित पालन करावे. रस शोषक किडींच्या जैविक नियंत्रणासाठी पिकांच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे सापळा पिके जैविक बुरशीनाशके जसे मेट्रोराइझियम ट्रायकोड्रमा व्हर्टिसिलियम इत्यादींचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड होऊन 5 ते 10 दिवस झालेले असल्यास कपाशी पिकास पाण्याचा ताण पडू शकतो. उगवणीनंतर 5 ते 6 दिवसाच्या कपाशीच्या रोपांमध्ये दलपत्रे आणि अतिशय कोवळी खरी पाने असतात. या अवस्थेत पिकांची मुळे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास रोपांची वाढ काहीशी मंदावू शकते. शेतकऱ्यांसाठी शिफारशी याप्रमाणे: उच्च तापमान आणि कमी आर्द्रतेच्या परिस्थितीत कोवळ्या पानाच्या करपण्याची शक्यता असते. 1% युरिया याची हलकी फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास हलके संरक्षित पाणी द्यावे. आच्छादनांचा उपयोग करून जमिनीतील ओलावा जतन करून ठेवावा. अनावश्यक कोळपणी किंवा मशागत टाळावी. तणांचा प्रादुर्भाव असल्यास त्याचे नियंत्रण करावे, कारण तण जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेतात. पुरेशा ओलाव्याशिवाय किंवा पाऊस पडण्यापूर्वी नत्रयुक्त वरखते देऊ नयेत. पाऊस पडल्यानंतर शिफारशीनुसार वरील वरखते द्यावे.

शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे करावी. फुले दुर्वा, फुले संगम, फुले अग्रणी, फुले किमया, फुले कल्याणी, JS 335, JS 93.05. बीज प्रक्रिया, जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास कार्बोक्झिन 37.5%, थायरस 37.5%, DS 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर एक्झोकिस स्टोबिन 2.5% अधिक थायोफिनेट्स मिथाईल 11.25%, थायोमिथोक्झाम 25%, FS 100 मिली किंवा थायोमेक्झॉम 30%, FS 100 प्रति 10 किलो प्रति बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. यामुळे खोडमाशीपासून रोपावस्थेत पिकांचे संरक्षण होईल.

करत असताना वाणांची निवड याप्रमाणे करावी: फुले अनमोल, फुले शुभ्रा, फुले माही, फुले चेतना, फुले धारा आणि प्रचलित बीटी कपाशीचे वाण निवडावे. बीज प्रक्रिया याप्रमाणे करावी: अप्रमाणित बियाण्यास कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास 3.5 ग्रॅम या प्रमाणात करावी. यामुळे मूळकूज, जीवाणूजन्य करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

तूर या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे: फुले राजेश्वरी, गोदावरी, भीमा, बीडीएन 711, बीडीएन 716, फुले तृप्ती याप्रमाणे करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ड्रायकोडर्मा किंवा 4 ग्रॅम कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS या संयुक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. यानंतर प्रत्येकी 250 ग्रॅम रायझोबियम व PSB जीवाणू संवर्धन 10 किलो प्रति बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

मुग या पिकासाठी पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड करत असताना फुले चेतक, फुले वैभव, फुले सुवर्णा हे वाण निवडावेत. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी आणि त्यानंतर प्रत्येकी 25 ग्रॅम रायझोबियम आणि PSB जीवाणूचं पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग उडीद या पिकाच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धन कर वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

उडीद या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड फुले राजन, फुले वसू, TMU 1, TMU 4 याप्रमाणे निवड करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर प्रत्येकी 25 ग्रॅम रायझोबियम आणि PSB जीवाणूचं पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग उडीद या पिकाच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

मका या पिकासाठी सल्ला याप्रमाणे, वाणांची निवड करत असताना राजश्री, फुले महर्षी, आरंभ या प्रकारच्या वाणांची निवड करावी. बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास सोळावे. तसेच ऍझोटोवेक्टर बियाणू संवर्धन 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.

सूर्यफूल या पिकासाठी पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे: फुले भास्कर, फुले रविराज. बीज प्रक्रिया करत असताना केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम मेटॅलेक्झल 35 WS प्रति किलो बियाण्यास चुळावे. विषाणूजन्य लॅक्रेसिस रोगाच्या प्रतिबंधासाठी थायोमिथुक्झाम 30% FS 10 मिली प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ऍझोटोवेक्टर हे जीवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

बाजरी या पिकाची पेरणी पूर्वतयारी करत असताना वाणांची निवड याप्रमाणे करावी. धनशक्ती, फुले महाशक्ती, फुले आदिशक्ती, फुले मुक्ताई, SBH 1269 याप्रमाणे करावे. बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलोमीट विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्यांचा नाश करावा आणि तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्यावर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. भुईमूग या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना वाणाची निवड याप्रमाणे: फुले उन्नती, फुले भारती, फुले उन्नप, TAG 24, फुले मोरिया, फुले वारणा याप्रमाणे करावी. या पिकाची बीज प्रक्रिया याप्रमाणे: बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या आणि रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम मँकोझेप किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्पुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक घनरूप किंवा द्रवरूप स्वरूपात चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावेत.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले। व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका। अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ। तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता। भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं। दोन दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे। न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली। मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली। ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली। संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली। ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले।
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही। विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे। तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। याशिवाय 2015

2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली, मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथेल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा

सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरीनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.